0: हो भविष्यति। झारखण्डस्य कतिपय सांसदं समेत्य अनेके भारतीय जनता दलस्य सांसदाः अद्य झारखण्ड लोक सेवा आयोगस्य परीक्षायाः अनुमानित प्रश्नपत्र गोप्यता भंग प्रकरणम् अधिकृत्य संसदि उग्र विरोध प्रदर्शनम् व्यधुः। सांसदाः अस्मिन् प्रकरणे सीबीआई संस्थया अन्वेषणस्य याचनां कुर्वन्तः झारखण्डस्य मुख्यमन्त्रिणः हेमन्त सारेण इत्यस्य त्यागपत्रम् अयाचन्त। अत्रान्तरे केन्द्रीय मन्त्री भाजपा नेता च संजय सेठः अपि अस्य विषयस्य केन्द्रीय अन्वेषण संस्थया निरीक्षण परीक्षणं साग्रहं प्रत्यपादयत्। संसद भवनात् बहिः आकाशवाणी वार्ताहरैः सह सम्भाषणं कुर्वन् श्रीसेठः अवोचत् यत् कांग्रेस दलेन झारखण्ड मुख्यमन्त्रिणः हेमंत सोरेनस्य त्यागपत्रं प्रार्थितव्यम्। झारखण्ड मुक्ति मोर्चा नेतृत्व युक्तात् राज्य सर्वकारात् च स्वस्य समर्थनं निवर्तितव्यम्। सर्वोच्च न्यायालयेन अद्य कृष्णांगारक आवंटन प्रकरणे पूर्व प्रधानमन्त्रिणं डॉ मनमोहन सिंहं विरुध्य जायमानं आपराधिक अभियोगं समापितम्। अनेनैव सह तस्य विरुद्धं निस्सारितः आह्वानादेशः अपि निरस्तीकृतः। मुख्य न्यायाधीशस्य सूर्यकान्तस्य सहैव न्यायाधीशयोः ज्वायमाल्या बागची वी शमोहना इत्येतयोः पीठिकया पूर्व प्रधानमन्त्रिणे अन्याभियुक्तेभ्यः च शुद्धिपत्रं प्रददता केन्द्रीयान्वेषणाभिकरणस्य समापन प्रतिवेदनं स्वीकृतम्। ओडिशा राज्यं तावत् जलौघस्य आपत्कालस्थित्या संतप्यते। उच्छ्वसितानां नदीनां प्रवाहेन विशाल भूभागः जलमग्नायते येन सहस्रशः जनाः विस्थापिताः अभवन्। अनेकेषु मण्डलेषु च जनजीवनम् अस्तव्यस्तं संजातम्। जलाप्लावस्य विकट स्थितिः दुरापद्यते। अनेन तावत् 2,00,000+ जनाः संकटग्रस्ताः। प्रशासनं च पूर्ण संचेतनायाम् अध्यास्ते। ओडिशा राज्यस्य विशेष सहायता युक्तस्यानुगुणम् 48,00,700 ग्रामेषु 3,00,000+ जनाः प्रभाविताः। अवधेयास्पदं वर्तते यत् एतावता 28,000 जनाः सुरक्षितस्थानेषु प्रापिताः। पाकिस्तानाधिकृत जम्मू कश्मीरे वर्धमान अशान्तेः मध्ये पाकिस्तानी सैनिकैः कृतस्य क्रूरदमनस्य समये गतदिनद्वयोः न्यूनातिन्यूनं 40 जनाः मृताः, बहवः जनाः व्रणिताः अभवन्। प्रतिवेदनानि उद्धृत्य युनाइटेड कश्मीर पीपल्स नेशनल पार्टी इत्यनेन बुधवासरे आरोपितं यत् राइवल कोर्ट इत्यत्र 27-28 पर्यन्तं जनाः मारिताः इति वारित इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ ವರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆ ಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ಹರ್ಷಿತಾ ಟಿಎಲ್. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ಹೈದರಾಬಾದ್ನ ಚಾರ್ಮಿನಾರ್ ಚೌಕದಲ್ಲಿ ನಿಂತ್ಕೊಂಡ್ರೆ ಟೈಮ್ ಓಡೋದೇ ತಿಳಿಯಲ್ಲ. ಸಮಯ ತೋರಿಸಿಕಂತಲೇ ಚೌಕದ 4 ದಿಕ್ಕಿಗೂ 4 ಗಡಿಯಾರಗಳಿವೆ. ಎಲ್ಲವೂ ಬ್ಯಾಟರಿ ಇಲ್ಲದ ಕೀ ಕೊಡೋ ಗಡಿಯಾರಗಳು. ಇದರಲ್ಲಿ ಗುಲ್ಜಾರ್ ಹೌಜ್ ಕಡೆ ಮುಖ ತಿರುಗಿಸಿಕೊಂಡು ನಿಂತಿರೋ ಗಡಿಯಾರ ಮಾತ್ರ ಅರ್ಧ ಗಂಟೆಗೆ ಒಂದ್ಸಾರಿ ಠಣ್ ಅನ್ನುತ್ತೆ. ಸರಿಯಾಗಿ 135 ಹಿಂದೆ ಇದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದ್ದು. ಆಗ್ಲಿಂದ ಈಗ ತನಕ ಗಡಿಯಾರಗಳ ಟೈಮ್ ಚೆನ್ನಾಗಿದೆ, ಅದಕ್ಕೆ ಓಡ್ತಾನೆ ಇದೆ. ಹೀಗೆ ಓಡ್ತಾನೆ ಇರೋದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಈ ಇಬ್ಬರು, ಮೊಹಮ್ಮದ್ ಗುಲಾಂ ರಬ್ಬಾನಿ ಮತ್ತು ಮಧುಸೂದನ್ ಚಾರಿ. 48 ಆಗ್ತಾ ಇದ್ದಂಗೆ ಇಬ್ಬರಲ್ಲಿ ಒಬ್ರು ಓಡೋಡಿ ಬಂದು ಈ ಗಡಿಯಾರಗಳಿಗೆ ಕೀ ಕೊಡ್ತಾರೆ. ಟೈಮ್ ಕಿಟ್ಟಾಗ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾರೆ. ಕೀ ಕೊಡೋಕೆ ಇವರಿಬ್ರು ಬರೋಬ್ಬರಿ 150 ಕಿರಿದಾದ ಮೆಟ್ಲು ಹತ್ತಬೇಕು. ಕತ್ಲು ಕತ್ಲು ಪಾರಿವಾಳಗಳ ವಾಸನೆ, ಒಂದ್ಸಲಕ್ಕೆ ಒಬ್ಬರೇ ಹತ್ತೋಕೆ ಆಗೋದು. ಸುಸ್ತಾದ್ರೆ ಅಂತಲೇ 12 ಕಡೆ ವಿಶ್ರಾಂತಿಗೆ ಕ್ಲಾಕ್ ಟವರ್ನಲ್ಲಿ ಗೂಡು ಮಾಡಿದ್ದಾರಂತೆ. ಇದರ ಇತಿಹಾಸ ಮಾತ್ರ ರೋಚಕ. 1889 ಹೈದರಾಬಾದ್ನ ಆಳ್ತಿದ್ದ 6ನೇ ನಿಜಾಮ್ ಮೀರ್ ಮೆಹಬೂಬ್ ಅನ್ನೋರು ಲಂಡನ್ನಿಂದ ಈ ಗಡಿಯಾರನ ತರಿಸಿ ಇದನ್ನ ಇಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿದ್ರು. ಅಲ್ಲಿಂದ ತರಿಸೋಕೆ ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ, ಬ್ರಿಟಿಷ್ ವೈಸ್ರಾಯ್ ಪತ್ನಿ ಹೈದರಾಬಾದ್ಗೆ ಬರ್ತಾ ಇದ್ರು. ಈ ಹೆಣ್ಮಗಳನ್ನ ಸ್ವಾಗತಿಸೋಕೆ ಅಂತಲೇ ಈ ಗಡಿಯಾರಗಳನ್ನ ತರಿಸಿದ್ರಂತೆ. ನಮ್ಮ ಮೈಸೂರಿನ ಕೆಆರ್ ಸರ್ಕಲ್ನಲ್ಲೂ ಇರೋ ಚಿಕ್ಕ ಗಡಿಯಾರ ಬ್ರಿಟಿಷ್ ವೈಸ್ರಾಯ್ ಲಾರ್ಡ್ ಡೆಫ್